संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात। मी आशा करते कि आपण ठीक आहात, मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन ऑरएम फ्री रेडिओ मनोरंजन। तर सिखोत्तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे, दर सकाळी 9 ते 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या। तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बेचा कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून।

तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बीजचा कार्यक्रमाचा. तर सिखो बाप्पाच्या आगमनाला आता काहीच दिवस राहिला आहेत. तर चला तयारीला लागा. मनात भक्ती, चेहऱ्यावर आनंद आणि वातावरणात गणेशोत्सवाचा जल्लोष. तर चला आपल्याला अतक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होऊया. तर ऐकूया महाराज गौरीनंदन इन द व्हॉइस ऑफ सुरेश वाटकर.

0: RM3 Radio. Radio.
1: Sakar Beats.
2: Sakar Beats.
1: Sombar te shukravar.
2: Sombar te shukravar. Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: Ya koli barachi shan ai tujate.
6: तरसिखो पुन्हा एकदा नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात। ज्यांनी हल्लीच रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केली आहे, सकाळ बीच कार्यक्रम चालू ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन, तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत। तरसिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या। आणि या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील अप्रतिम कोळी गीतास निवड आपण केलेली आहे, तर नक्कीच आस्वाद घ्या।

सबनेसाठी रसिकोस्ती कनेक्टेड 10 वाजता पर्यंत रसिकोच रस रोमॅन्टिको या पुढे रोमॅन्टिक गीतासह भेटली तू पुन्हा आणि रसिको काही प्रेम कथा पूर्ण होतात काही अपूर्ण राहतात पण प्रत्येक प्रेम कथेची एक सुंदर आठवण नक्कीच असते.

आणि रसिको कधी कधी आपण एखाद्याला सांगू शकत नाही की तू माझ्यासाठी किती खास आहेस, तर म्हणूनच आजचं हे गाणं या सगळ्यांसाठी.

0: RM3 Radio. Radio.
1: Sakar Beats.
2: Sakara Beats.
1: Sombar te Shukravar.
2: Sombar te Shukravar. Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
1: तर सिखूया गाणी नंतर शेवटचा गाणी असणार आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. आणि या शेवटचा गाण्यास हेतेच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखू लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.